अरे रानी रानी सुन, तू ना जा ना जा सुते अभी, वंद राजा से बोल, राजा से बोल, हाँ जल्दी चल ब्रासा फेस, चली ब्रासा फेस, राजा से बोल, और राजा से बोल कि जल्दी से टिकट खरीद ले। Fase 1 is volledig uitverkocht, sold out. Heb jij nog geen tickets? Dan is dit je kans om de early bird tickets in fase 2 te scoren. Wacht niet te lang, want in de volgende fase gaan de ticketprijzen omhoog. Toe jaldiker, rani jaldiker, raja se bona. Chali ghume, chali brasa fest. Ha, 100 tujaye, brasa fest. Bestel nu via www.brasafest.nl.